गुण कीर्त निद मोरी रहाओ, तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग, आस उड़ प्रभ तोरी, तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण, गुर तूटी लै जोरी, तू ही गृह तू ही बन तू ही गाओ तू ही सुनो, है नानक।

तोहे जेवड़ तू वड वड्डे, जिस तू मिले सो तुद मिले, तू आपे बख्श लै लेखा छड्डे, जिसनो तू आ मिलाएंदा सो सतगुर सेवे मन गड़ गड्डे, तू सच्चा साहेब सच तू सब जियो पिंड चम तेरा हड्डे, ज्यो पावे त्यों रख तू सच्चिया, नानक मन आस तेरी वड वड्डे, सुध